से भगत भले जन नानक जी जो भावै मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जे वड अवर ना कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू ने चल करता सोई। तुद आपे भावै सोई वरतै जी तू आपे करह सो होई।

मन कामरा धीर दे छुटै गर्भ कुमार ना मंते हुटै सोच करै दिनस हर रात मन की मैल ना तंते जात इस देही को बो साधना करै मन ते कबू ना बिख्या करै जल धोवै